मुगच्छा आइको प्यानो कुम्भनाथ कार्यक्रमात आउलिडिया रोड्रिगस उजरे कुम्भनाथ कार्यक्रमात आतामी आइकोविया पोइलिंगीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गैलेले जावना साथ प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधूरे